सुप्रभात श्रोते हो, नमस्कार। एफएमएन 101.6 MHz आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे। आज रविवार, भारतीय सौर 8, भाद्रपद शके 1948, दिनांक 30 ऑगस्ट 2026, सकाळचे 5:57 झाली आहेत। आमच्या आजच्या प्रसारण सभेचा प्रारंभ करीत आहोत मंगलध्वनीनं।

एफएमएन 101.1 शेख मेगाहर्ट स्वर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही आता संक्षेपित करीत आहोत.

एफएमएन 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:05 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत भदंत उपगुप्त महाथेरो यांच्याकडून उत्तम मंगल याविषयीचे विचार.

तथागत भगवान बुद्ध म्हणतात की मूर्खाची संगत न करणे, मूर्ख असून स्वतःला जो शहाणा समजतो, स्वतःतले दोष ओळखत नाही, स्वतःतल्या दोषाला जाणत नाही, तो खरा मूर्ख. आणि जो स्वतःतल्या कमी आहे, स्वतःतले दोष जाणतो आणि तो दोष पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, तो शहाणा समजावा. म्हणून त्याची मूर्खाची संगत न करणे, पंडिताची संगत करणे, आपल्या स्वतःमध्ये असलेले अवगुण कमी नष्ट करण्याचा हळूहळू क्रमाक्रमाने प्रयत्न करतो. आणि जो पूजनीय आहे, जो सन्मानाला पात्र आहे त्याचा सन्मान करतो, जो पूजेला पात्र आहे त्याची पूजा करतो, जो हात जोडण्यासाठी पात्र आहे त्याला जरूर हात जोडतो, जो नमस्कार करण्यासाठी योग्य आहे त्याला नमस्कार करतो, जो दान देण्याला पात्र आहे त्यांना दान देतो. आणि या सर्व गोष्टी तथागताने पहिल्या मंगल उत्तमामध्ये सांगितलेल्या आहेत, आणि म्हणून हे मंगल उत्तम म्हणून आपण स्वीकारलं पाहिजे.

0: मग
1: अनुकूल स्थळी निवास करणे, ज्या स्थळी आपण दुःख मुक्त होण्याचा प्रयत्न करू शकतो, आपल्यामध्ये असलेले दुःख कमी होत जातात, दुःख ज्या ठिकाणी वाढवल्या जात नाही त्याला अनुकूल स्थळ म्हटलं जातं। जिथे आपल्याला प्रज्ञा वाढवल्या जाते, जिथे आपलं शहाणपण वाढतं, ते अनुकूल स्थळ समजावं। आणि अशा अनुकूल स्थळी वास करणं, ज्याच्यामध्ये आपली करुणा वाढते, ज्याच्यामध्ये मैत्रीभाव वाढतो, ज्या ठिकाणाला अशा स्वरूप प्राप्त होतं ते अनुकूल स्थळ समजावं। म्हणून प्रज्ञारूपी स्थळ या ठिकाणी निवास करणे, पूर्व जन्मात संचित पुण्य संपादन करणे, कारण पुण्य आणि कुशल कर्म यामध्ये थोडासा अंतर आहे। म्हणून कुशल कर्म हे अधिक वाढवणं जीवनामध्ये आणि स्वतःला सन्मार्गावर लावणं। अत्त ही अत्तनो नाथो, आपण स्वतःच स्वतःला सन्मार्गावर लावणारे वाटसरू आहोत। म्हणून स्वतःला सन्मार्गावर लावणं, जो मार्ग आपल्याला दुःखातून मुक्त करतो तो सन्मार्ग समजावा। ज्या मार्गाची शहाण्या माणसाने अनेक अनेक वेळा प्रशंसा केलेली आहे तो मार्ग सन्मार्ग समजावा। म्हणून स्वतःला सन्मार्ग लावणे हे दुसरं मंगल उत्तम आहे।
2: चिंतन या कार्यक्रमात आज आपण ऐकला भदंत उपगुप्त महाथेरो यांच्याकडून उत्तम मंगल या विषयीचे विचार। चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्राहून प्रसारित करण्यात आला।

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत भक्ती संगीत. पहाटेची ही निवांत वेळ, दिवसाच्या धावपळीला सुरुवात होण्यापूर्वीचे हे काही क्षण मनाला शांत करणारे आणि स्वतःशी संवाद साधण्याची संधी देणारे. अशावेळी भक्तीचे संगीत ऐकताना मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. श्रोतेहो, संत तुकाराम महाराजांच्या रचनांनी मराठी संत परंपरेला समृद्ध केलं आहे. त्यांच्या रचनांचा हा वारसा आजही तितक्याच श्रद्धेने आणि आपुलकीने जपला जातो. आजच्या भक्तीसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला संत तुकाराम महाराजांची एक सुंदर रचना आपण ऐकणार आहोत. सुरेश वाडकर यांच्या स्वरांनी आणि संजय जाधव यांच्या संगीत साथीने सजलेली ही रचना आपल्या पहाटेच्या वेळेला भक्तिमय स्पर्श देईल. तर श्रोतेहो, दिवसाची सुरुवात करूया काही सुंदर क्षणांनी. ऐकूया ही रचना.

श्रोत्यो, भक्ती संगीताची प्रत्येक रचना आपल्या मनाशी एक वेगळं नातं जोडत असते. कधी संतांच्या रचनांमधून भक्तीची परंपरा अनुभवायला मिळते, तर कधी नव्या पिढीतील कलाकारांच्या स्वरांमधून त्याच भक्तिभावाला नवं रूप मिळतं. अशाच एका सुंदर गणेश भक्तीरचनेचा आस्वाद आता आपण घेणार आहोत. श्री गणेशाच्या भक्तीला समर्पित असलेल्या या भक्तिगीताचे गीतकार आहेत प्रवीण दवणे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरांनी हे भक्तिगीत साकारलं आहे संजीवनी भेलांडी यांनी, आणि या गीताला संगीतही त्यांनीच दिलं आहे. भक्ती शब्द आणि सुरांचा हा सुंदर मेळ अनुभवण्यासाठी आता ऐकूया ही गणेश भक्तीरचना. काही क्षण या सुरांमध्ये रमूया आणि भक्तीच्या भावनेचा आनंद घेऊया.

भक्ती संगीताच्या या कार्यक्रमातून भक्ती संगीताच्या विविध रंगांची ओळख आपल्याला होत आहे. भक्तीच्या क्षेत्रात संतांचे योगदान किती मोठे आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आपल्या संतांनी आपल्या रचनांमधून भक्तीचा मार्ग दाखवतानाच जीवनाकडे पाहण्याची एक समृद्ध दृष्टी समाजाला दिली. म्हणूनच त्यांची वाणी आणि त्यातून निर्माण झालेल्या रचना काळाच्या पुढे जाऊन आजही आपल्याशी संवाद साधताना दिसतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव घेतले की त्यांच्या व्यापक कार्याची आणि प्रभावी विचारांची आठवण होते. अध्यात्म, समाजप्रबोधन आणि लोकजागृती यांचा सुंदर समन्वय त्यांच्या कार्यात पाहायला मिळतो. त्यांच्या रचनांमधून व्यक्त झालेल्या भावना आणि विचार अनेक कलाकारांनी आपल्या स्वरांच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवले आहेत. आजच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची एक रचना आपण ऐकणार आहोत. या रचनेला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने साकारला आहे अजित कडकडे यांनी. संगीताची सुरेल साथ दिली आहे विलास पाटील यांनी.

माणसाने प्रगतीच्या दिशेने मोठी पावलं टाकली, जग अधिक जवळ आलंय, पण शांतता, करुणा आणि माणुसकी यांची गरज आजही तितकीच आहे. मतभेद असतील, विचार वेगळे असतील, तरी माणसा माणसांमध्ये संवाद आणि परस्परांचा आदर टिकून राहणं महत्वाचं आहे. भगवान गौतम बुद्धांनी दिलेला शांतता आणि करुणेचा संदेश याच कारणामुळे आजही जगभरातील लोकांना मार्गदर्शक ठरतो. बुद्धांच्या विचारांनी अनेक साहित्यिक आणि कलावंतांना प्रेरणा दिली आहे. त्यातून निर्माण झालेल्या बुद्धगीतांमधून बुद्धांच्या विचारांची ओळख एका वेगळ्या आणि परिणामकारक माध्यमातून होते. आजच्या या कार्यक्रमातही असंच एक सुंदर बुद्धगीत आपण ऐकणार आहोत. जयश्री बेलसरे यांच्या स्वरात साकारलेले हे गीत उमाकांत कानेकर यांनी लिहिलं असून अशोक पत्की यांनी त्याला संगीत दिलं आहे. बुद्धांच्या शांतता, करुणा आणि मानवतेच्या विचारांना मनात ठेवून ऐकूया हे बुद्धगीत.

भक्तीच्या सुरांनी सजलेला आजचा हा सकाळचा प्रवास आता इथेच थांबूया. संत तुकाराम महाराज, श्री गणेश भक्ती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि भगवान गौतम बुद्धांच्या विचारांना स्पर्श करणाऱ्या विविध रचनांचा आपण आस्वाद घेतला. या सुरांमधून मिळालेली प्रसन्नता आणि सकारात्मकता आपल्या आजच्या दिवसात अशीच सोबत राहो, हीच सदिच्छा. उद्या पुन्हा सकाळी 6:10 भक्तिसंगीताच्या नव्या रचनांसह आपण पुन्हा एकत्र येऊ. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी नांदेड केंद्र.

दात एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊयात आमच्या आजच्या प्रसारण सभेत प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच सकाळी 6:40 कार्यक्रम कृषी सल्ला आम्ही प्रसारित करू. आज या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल पुनर्फवारणी आवश्यकता याविषयीची माहिती. सकाळी 6:45 कार्यक्रम आरोग्यम धन संपदा आणि 6:50 कार्यक्रम परिसर आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करू. सकाळी 6:55 दिनविशेष आणि 7 देशभक्तीपर गीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:20 श्रीगंगा हॉस्पिटलचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 7:25 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रम सुंदर हास्य एक अलंकार आणि 7:50 भावधारा हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम आम्ही अनुक्रमे प्रसारित करू.

सकाळी 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्राहून सहक्षेपित करू. सकाळी 8:15 आपण ऐकू शकाल नेत्रदान हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. सकाळी 8:30 आकाशवाणी पुणे केंद्राहून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. सकाळी 8:40 आपण ऐकू शकाल गझल गीतांचा कार्यक्रम.

सकाळी 9 वाजता विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 10 वाजता फोन इन कार्यक्रम फोन फरमाईश आम्ही प्रसारित करू. आज सकाळी 11 वाजता माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे देशातील जनतेशी संवाद साधतील. मन की बात या कार्यक्रमातून आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा मन की बात हा कार्यक्रम आणि त्यानंतर लगेचच या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करू. दुपारी 12 वाजता आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आम्ही सहक्षेपित करू.

दुपारी 1 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे तसंच आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू। दरम्यानच्या काळात सायंकाळी 7:30 भारत आणि थायलंड या संघादरम्यान दुबई इंटरनॅशनल क्रिकेट मैदानावर खेळल्या जाणाऱ्या महिला एशिया कप T20 क्रिकेट सामन्याचं थेट प्रसारण आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। रात्री 8 वाजता मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। श्रोत्यो, आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल 11:10। तर ही होती आमच्या आजच्या प्रसारण सभेत प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच।

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषी सल्ला. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात पुनर्फवारणी आवश्यकता याविषयीची माहिती.
1: मंडळी नमस्कार. मंडळी, आजच्या कृषी सल्ल्यामध्ये आपण फवारणी केल्यानंतर पाऊस आला तर पुनर्फवारणी करणं गरजेचं आहे का आणि करायची असेल तर ती कोण्या घटकांवर अवलंबून असते याविषयीची माहिती ऐकूयात. फवारणीनंतर साधारणतः 3 ते 4 तास पाऊस नको असतो. रसायन जर आंतरप्रवाही असतील तर 3-4 तासात शोषली जातात आणि जर स्पर्शी असतील तर कीटक आणि किडींवर 50 ते 60

0: तर साधारणतः 3 ते 4 तास पाऊस नको असतो. रसायन जर आंतरप्रवाही असतील तर 3-4 तासात शोषली जातात आणि जर स्पर्शी असतील तर कीटक आणि किडींवर 50 ते 60% परिणाम केलेला असतो. पुनर्फवारणी करू नये. कोणत्या रसायनाची फवारणी केली? ॲसिफेट सारख्या रसायनांना परिणाम करण्यासाठी 12 ते 14 तास लागतात. त्यामुळे संततधार पाऊस चालू असेल तर ॲसिफेटची फवारणी टाळावी. डायमेथोएट हे सर्वाधिक जलद काम करते, मात्र लागोपाठ वापर करणे टाळावे. पावसाची तीव्रता आणि वेग. फवारणीनंतर लगेचच 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ रिमझिम पाऊस चालला तर 50 ते 60% फवारा धुवून जातो. अशा वेळी दुसऱ्या दिवशी फवारणी करणे गरजेचे असते. फवारणीनंतर 1 तासाने 15 ते 20 मिनिटांसाठी रिमझिम पाऊस आला तर तिसऱ्या दिवशी फवारणी केली तरी चालते. थेंबाचा आकार मध्यम किंवा मोठा असेल आणि फवारणीनंतर 15 ते 20 मिनिटे पाऊस चालला तर 95% फवारा धुवून जातो. अशा वेळी हवामानाचा अंदाज बघून 2 ते 3 तासानंतर फवारणी करावी. पावसाळ्यात फवारणी शक्यतो सकाळी करावी. फवारणी करताना घ्यावायची काळजी. हवामानाचा अंदाज बघून पाऊस येण्याआधी फवारणी टाळावी. फळबागांवर पावसाळ्यात 3 दिवसांतून एकदा बुरशीनाशकांची फवारणी आवश्यक असते. कीटकनाशकापेक्षा बुरशीनाशकांचा अधिक वापर करावा. पावसानंतर लगेच फवारणी टाळावी, कारण तुम्ही फवारलेले रसायन झाडावर पाणी असल्याने जमिनीवर पडते, परिणामी वाया जाते आणि जमिनीत झिरपल्याने मित्र जीवाणू मारले जातात. त्याचबरोबर विहिरीत मिसळण्याचा धोकाही असतोच. पावसाळ्यात फवारणी करताना स्टिकर इमल्शन चा उपयोग करावा, जेणेकरून रिमझिम पावसाचा फवाऱ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. कोणत्या रसायनाची फवारणी केली? ॲसिफेट सारख्या रसायनांना परिणाम करण्यासाठी 12 ते 14 तास लागतात. त्यामुळे संततधार पाऊस चालू असेल तर ॲसिफेटची फवारणी टाळावी. डायमेथोएट हे सर्वाधिक जलद काम करते, मात्र लागोपाठ वापर करणं टाळावा. पावसाची तीव्रता आणि वेग. फवारणीनंतर लगेचच 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ रिमझिम पाऊस चालला तर 50 ते 60% फवारा धुवून जातो. अशा वेळी दुसऱ्या दिवशी फवारणी करणे गरजेचे असते. फवारणीनंतर 1 तासाने 15 ते 20 मिनिटांसाठी रिमझिम पाऊस आला तर तिसऱ्या दिवशी फवारणी केली तरी चालते.
1: कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकलात पुनर्फवारणी आवश्यकता याविषयीची माहिती. याबरोबरच कृषी सल्ला हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. कृषी सल्ला हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

एफ एम एन 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन ए आर या ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि कार्यक्रम परिसर आम्ही आता अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: फॅटी लिव्हर सोबतच लिव्हरचे आणखी कोणते कोणते आजार होऊ शकतात?
2: काही इन्फेक्शनमुळे पण लिव्हरचे आजार इन्फेक्टिव्ह हिपॅटायटिस म्हणतात. ते काही व्हायरसेसमुळे होतात, पाण्यामधून होतात, काही अन्नामधून होतात. पण म्हणून पावसाळ्यामध्ये शक्यतो पाणी थोडंसं उकळून घेतलं तर ती व्हायरसेस जे आहेत हे सगळे त्या ह्याच्यामध्ये नाश पावतात. आणि इतर वेळी खाण्यापिण्याची आपण चांगल्या ठिकाणी खाणं, योग्य व्यवस्थित खाणं हे महत्वाचं आहे.
1: लिव्हर सोबतच एक महत्वाचा अवयव म्हणजे स्वादुपिंड किंवा पॅनक्रियाज. पॅनक्रियाजचा नेमका आपल्या शरीरामध्ये काय रोल असतो आणि पॅनक्रियाजमध्ये आजार वाढण्याचं कारण काय असतं?
2: पॅनक्रियाचे रोग जे आहेत, पॅनक्रायटायटिस म्हणतो, पॅनक्रायटिक स्टोन्स म्हणतो, हे थोडंसं अल्कोहोलिक पर्सनमध्ये हे प्रमाण जरा अधिक आहे. आणखी एक कारण आहे म्हणजे पित्ताची काही खडे काही वेळा पॅनक्रियाजच्या तिथं जाऊन अडकल्यानंतर तर त्याला पण ती चालना मिळते आणि इन्फेक्शन होऊन पॅनक्रायटायटिस वगैरे गोष्टी होत असतात. कारण ही दोन्ही डक्ट एकाच ठिकाणी येतात, काही वेळेला ते एकत्र येऊन ओपनिंग होऊनही येतात, त्यामुळे इकडचे तिकडे खडे जाऊ शकतात. त्यामुळे पॅनक्रायटिसचं आणि मग जनरल इन्फेक्शन काही वेळेला पॅनक्रियाला सुद्धा हिपॅटायटिस सारखं पॅनक्रायटायटिस होऊ शकतं. त्यामुळे पॅनक्रायटायटिस हे प्रमाण आहे आणि त्याचं फंक्शन बरंच अन्नपचनामध्ये काही पिष्टमय पदार्थ असतील, काही प्रोटीनचं जे पचन आहे तर त्या पुढच्या पचनासाठी त्याचे बरेचसे हार्मोन्स आहेत, अन्नपचनासाठी त्याचा फार उपयोग. ग्लुकॅगॉन, इन्सुलिन हे पॅनक्रियामधूनच काही सेल्स आहेत त्या सिक्रीट करतात, त्यामुळं त्याचं नियंत्रण साखरेचं ठेवणं कमी अधिक होणं हे पॅनक्रियाचा त्यात खूप मोठा रोल आहे.
1: म्हणजे डायबिटीस पेशंट मध्ये पॅनक्रियाजला अडचण आल्यामुळं किंवा प्रॉब्लेम आल्यामुळं
2: डायबिटीस हा एक खूप मोठा विषय आहे. पण त्या जे इन्सुलिन हार्मोन आहे ते पॅनक्रियामधल्याच काही सेल्स ते सिक्रीट करत असतात. त्यामुळे इन जनरल ज्यावेळा पॅनक्रियावर परिणाम होतो त्यावेळा त्याच्यावर परिणाम होणार नाही असं सांगता येत नाही.
1: बरोबर आहे. बरेच मंडळी आपल्याला तक्रार करताना दिसतात की पोट साफ होत नाही किंवा त्यांना पोट साफ होण्यासाठी औषधं खावी लागतात, चूर्ण खावी लागतात.
2: बरोबर.
1: याची कारणं काय असू शकतात आणि कोणते त्याच्यामध्ये बदल केल्यानंतर आपली जी उत्सर्जन संस्था आहे ती चांगली व्हायला मदत होईल?
2: अशा प्रकारच्या तक्रारी खूपच, अगदी 20-30% वरती पण ह्या पेशंट या जवळजवळ याच प्रकारच्या असतात. आधुनिक जीवनशैली ही मोठी कारणीभूत आहे आणि नेहमीच्या जेवणामध्ये जे चोथा युक्त म्हणजे जे फायबरचं प्रमाण म्हणतो आपण, पालेभाज्या वगैरे यांचं खाणं खूपच कमी झालेलं आहे. त्यामुळं जी एक मेकॅनिझम प्रक्रिया आहे संडास होण्याची, त्याच्यासाठी बल्क म्हणजे मालाची साईज ठराविक साईज झाली की मग आपल्या ब्रेनला सिग्नल मिळतात की आता आपण हे टाकायचं आहे बाहेर, मग त्याच्यामध्ये काही हालचाली होतात, संडास आल्याचं हे होतं. पण तो जर व्यवस्थितपणे त्या त्या साईजचा त्या त्या बॉडीला बल्क जर व्यवस्थित फॉर्म नाही झाला तर मग ते सी भावना ज्या तीव्रतेनं व्हायला पाहिजे ती होत नाही, त्या बॉवेलच्या किंवा त्या आतड्याच्या मुवमेंट होत नाहीत आणि मग साप न झाल्याचं फिलिंग येतं किंवा साप होतही नाही. तर या गोष्टी त्याच्या मुळाशी असतात. तर ह्या मुळाशी असलेल्या गोष्टी जर आपण कारणं काढली, तो फायबर आपण योग्य प्रमाणात घेणं, एकंदरीत जे फायबर आहे तर ते म्हणजे पालेभाज्या, चोथा जो आपण मराठीत म्हणतो, नैसर्गिक फळं, नैसर्गिक पालेभाज्या किंवा ओव्हरऑल जे आपण जेवतो त्याच्या साधारण 25-30% भाग हा फायबरचा पाहिजे असं एकंदरीत निदर्शनाला आलेलं.
0: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता सादर करत आहोत कार्यक्रम परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया परिसर स्वच्छता याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. घराबरोबरच आपल्या आजूबाजूला असणाऱ्या परिसराची स्वच्छता कशी करावी याविषयी आपण काय सांगाल?
1: बाहेर पडताना छोट्या छोट्या गोष्टी आहेत की पाण्याची स्टीलची बॉटल किंवा शक्य असेल तिथं काचेची बॉटल वापरणं. जेव्हा आपण बाहेर जातो त्यावेळेस आपण बऱ्याचदा काय करतो, पाणी गडबडीत घेऊन जात नाही, मग बाहेरची प्लास्टिकची बॉटल घेतो. तर काय रिसर्चनुसार असं दिसून आलंय की जेव्हा त्या बॉटलमधलं आपण पाणी पितो ते आपल्या शरीराला घातक आहे. कारण ते त्या बॉटल जेव्हा कुठून भरून येतात तर त्या बॉटल उन्हात, पावसात, थंडीत कुठल्याही प्रकारात त्या फिरत असतात आणि मग त्या आपल्यापर्यंत पोहोचतात बऱ्याच टप्प्यातून. मग उन्हामुळं पाणी आणि प्लास्टिक वरती प्रक्रिया होते पाण्यावरती त्या प्लास्टिकची, आणि त्याच्यातले काही कण त्या पाण्यात मिसळले जातात आणि ते आपल्या शरीरासाठी चांगले नाहीयेत. त्यामुळे प्रत्येक वेळी बाहेर पडताना आपली पाण्याची बॉटल बाहेर घेऊन जाणं हा एक उपाय आहे. पूर्वीची लोक आपण म्हणतो जुनं ते सोनं, पण ते खरंच सोनं जपलं पाहिजे. पूर्वी फिरकीचा तांब्या असायचा, मग कळशी किंवा काय असेल ते तिथं तिथं जाऊन ते जलस्रोत पण इतके स्वच्छ होते, तिथं ते पाणी घेऊन पिऊ शकत होते त्यांच्या कळशीतून तांब्यातून. म्हणजे प्लास्टिकला ऑप्शन नाही असं नाहीये. प्लस आपण जर हॉटेलला गेलो किंवा आणखी कुठं गेलो तर तिथलं पाणी पण शुद्धीकरणाची जी यंत्रणा वापरली जाते त्यातूनच ते येतं. त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्ही बाटली विसरलाय हे कारण सांगून प्लास्टिकची बॉटल घेणं हे काही योग्य नाही,
0: कारण त्यांनाही ती तशी बंधनं आहेत शुद्ध पाणी देण्याची. त्यामुळे तिथेही तुम्हाला ते शुद्ध पाणी त्या यंत्रातून मिळू शकतं.
1: आपल्या प्रतिज्ञेत म्हणतो भारत माझा देश आहे, तर ते माझा देश आहे ही भावना घेऊन जेव्हा आपण घराच्या बाहेर उंबऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवू तर तीच भावना घेऊन जेव्हा आपण वावरू तेव्हा परिसर स्वच्छ राहील. म्हणजे बाहेर गेलोय जसं आता आपण पाण्याची बॉटल आपली आपली घेऊन गेलो, प्लास्टिकची पिशवी बाहेरची न घेता वस्तू खरेदीसाठी कापडी पिशव्या मिळतात, विकत मिळतात, किंवा तुम्ही घरातूनही जुन्या चांगल्या कपड्यांच्या शिवून घेऊ शकता
0: अगदी,
1: त्यामुळे तिथे वापरू शकता. टिश्यू पेपरचा कमीत कमी वापर करून ते कुठेही टाकणं किंवा काय, म्हणजे जरी ते मातीत मिसळलं तरी ते पुन्हा झाडाचं तोड आणि हे सगळं आलं तर बाहेर कुठेही गेल्यानंतर कसाही कचरा टाकणं ही आपली म्हणजे काय नागरिकांची जबाबदारी नाहीये, तर तो कुठेही टाकू नये ही जबाबदारी आहे. प्रत्येक वेळी आपण प्रशासनावर बोट ठेवणं किंवा ज्याचं काम आहे त्यांना करणं हे म्हणणं चुकीचं आहे. घरात आपण चार व्यक्ती असतो, प्रत्येकाला जरी कामं दिलेली असली की हे तू कर हे तू कर, पण एखाद्याकडून नाही झालं तर ती माझी जबाबदारी, कारण ते माझं घर आहे.
0: बरोबर.
1: मग ह्या माझ्या घरासाठी मला काय करायला पाहिजे हे जेव्हा आपण विचार करतो तोच विचार आपण परिसरात केला तर खूप म्हणजे बदल होते. आणि असाच विचार जर परिसरातल्या काही कुटुंबांनी किंवा मंडळ असतात त्यांनी असं ते तो आवाका वाढवत गेलो आपण तर नक्कीच परिसर आपला छान स्वच्छ आणि सुंदर राहू शकतो. आपण प्रेरणास्थान होऊया इतरांचे आपल्या घरापासून परिसरापासून. बऱ्याच सोसायट्यांमध्ये कचरा जो घेतला जातो तो बिन बॅग मध्ये घेतला जातो, तर काळ्या असतात, तर त्या काळ्या बिन बॅगच्या ऐवजी बऱ्याच दुकानांमध्ये बायोडिग्रेबल बॅग मिळतात.
0: बर,
1: तर त्या जर तुम्ही मार्केटमधून घेतल्या तर त्याचाही कचरा वाढणार नाही ज्या काळ्या बॅगचा वाढतो.
0: बरोबर.
1: आज कुठेही त्या काळ्या बॅग घेऊन लोक विकायला असतात तर ते चांगली नाहीये ती बॅग, की ती पुन्हा प्लास्टिक ते अगदी हलक्या प्रतीच असतं आणि त्याचा त्रास आपल्या पर्यावरणाला आणि ऑटोमॅटिकली आपल्या आरोग्यावरती होत जातो.
0: बरोबर. परिसर या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण परिसर स्वच्छता याविषयी प्रिया मोहिते यांनी.
2: आकाशवाणी. FM बँड 101 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचंही नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाले आहेत. ऐकूयात दिनविशेष.

0: आजचा सुविचार, केवळ प्रार्थना करण्यापेक्षा निरपेक्षपणे सेवा करणारा अधिक पुण्यवान असतो. ऐकूया दिनविशेष. न्यायमूर्ती काशीनाथ त्र्यंबक तेलंग यांचा आज जन्मदिन. शिक्षणतज्ज्ञ मादाम मॉन्टेसरी यांचा आज जन्मदिन. मराठी लेखक नादो तामणकर यांचा आज जन्मदिन. क्रांतीवीरांगणा अरुणा असफ अलींचा आज स्मृतिदिन. आताच आपण ऐकला दिनविशेष आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
2: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन, नांदेड.
3: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
4: स्वनी मुहाच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड. मोबाईल 93218050.
5: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
6: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेडसाइड सोनोग्राफी, एक्स रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
5: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीच्या आजार,
6: 24 तास तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
7: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
5: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव, सुनेगावकर,
6: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
8: संपर्क 70 50 10 10 49.
9: शेती आणि आर्थिक क्षेत्रातील ज्येष्ठ विचारवंत श्री गुरुवंतराव पाटील हंगरगेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक गोविंदराव मुंडकर, बिलोलीकर.
10: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड,
11: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
10: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
11: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
10: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
12: सहकार महर्षी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती निमित्त आणि शेतकरी दिनानिमित्त भव्य शेतकरी मेळावा कृतज्ञता सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण, उद्घाटक जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, विशेष उपस्थिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण सुप्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील. रविवार दिनांक 30 ऑगस्ट 2026, वेळ दुपारी 12:30 वाजता, स्थळ सुमन मंगल कार्यालय, हदगाव. शेतकरी बांधवांनो हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा. विनीत भागवत देवसरकर.
13: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
14: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ.
15: तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
13: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
14: पिंपरी चिंचवड मध्ये.
15: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
13: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
15: लगेच फोन करतो, 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7 वाजलेत. प्रसारित करत आहोत देशभक्तीपर गीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया उदित नारायण यांनी गायलेली इब्राहिम अश्क यांची गीतरचना. संगीत आहे सुखविंदर सिंग यांचं.

0: या गीतरचनेबरोबरच देशभक्तीपर गीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: अरे रामभाऊ, नांदेड मध्ये लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी आली तर आपल्या जनावरांचं काय?
2: अरे तुकाराम, मी घाबरत नाही, कारण नांदेड मध्ये लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी लसीकरणाची 9वी फेरी 29 सप्टेंबर पर्यंत सुरू आहे.

0: मी माझ्या जनावरांची शासकीय नोंदणी आणि लसीकरण करून घेतलंय.
1: मग तुम्ही कशाची वाट पाहताय? आजच आपल्या ग्रामपंचायत किंवा पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधा. सुरक्षित गोठा, समृद्ध नांदेड. सौजन्य पशुसंवर्धन विभाग, नांदेड.
2: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं, फोन फरमाईश.
3: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
4: आमचा फोन क्रमांक 9405255120.
5: आमचा फोन क्रमांक 9405251520.
2: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
6: हॅलो, फोन फरमाईश.
3: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
2: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:10.
6: फोन फरमाईश.

एफएमएन 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:08 होत आहेत. सकाळी 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर, आज राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव्ह यांच्याशी द्विपक्षीय चर्चा. पंतप्रधान आज मन की बात मधून देशवासियांशी संवाद साधणार. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कायद्यात सुधारणा. जिल्हा

परिषद आणि पंचायत समित्यांमधल्या स्वीकृत सदस्य निवडीचा मार्ग मोकळा. एव्हरेस्ट आणि एलजी या कंपन्यांच्या कंपाऊंडेड हिंगावर अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून बंदी. राष्ट्रीय क्रीडा दिन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा. आणि मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर असून काल ते ताशकंद इथं पोहोचले. उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांनी पंतप्रधान मोदी यांचं स्वागत केलं. ताशकंदमधल्या यांगी पार्क इथं पंतप्रधानांनी पुष्पांजली अर्पण केली. हे पार्क शांतता, समृद्धी आणि स्वातंत्र्याचं

0: ऊर्जा, शिक्षण आणि दोन्ही देशांच्या नागरिकांदरम्यान संपर्क वाढवणं आदी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होईल. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनचं संपूर्ण नेटवर्क न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधल्या स्वीकृत सदस्य निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे आता फेब्रुवारी 2026 मध्ये निवडणूक झालेल्या राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. यासाठी ग्रामविकास विभागानं महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 कायद्यात सुधारणा केली असून याबाबतची अधिसूचना राजपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे. यानुसार जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमधल्या एकूण सदस्यांच्या किमान 10% किंवा सर्व जिल्हा परिषदांमध्ये प्रत्येकी किमान 5 आणि पंचायत समित्यांमध्ये किमान 1 स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचं ग्रामविकास विभागातून सांगण्यात आलं आहे. राज्यात 3 ठिकाणी उपोषण करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली. यासंदर्भात काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. आदिवासी समुदायातल्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्या देणं आणि आदिवासी आश्रमशाळांची परिस्थिती सुधारणं आदी मागण्या सरकारनं मान्य केल्या. गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासी आश्रमशाळेत 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यानंतर पुणे, नागपूर आणि नाशिक या 3 ठिकाणी विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केलं होतं. अतिरिक्त संतृप्त मैद, अतिरिक्त साखर तसंच मिठाचं प्रमाण जास्त असलेल्या खाद्योत्पादनांच्या पाकिटाच्या दर्शनी भागावर लाल रंगात ठळक स्वरूपात इशारा लावण्याचा प्रस्ताव आपण मांडला असल्याचं भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण FSSAI म्हटलं आहे. यासंदर्भात प्राधिकरणानं सर्वोच्च न्यायालयात अनुपालनाविषयक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. अशा पोषक घटकांचं जास्त प्रमाण असलेल्या खाद्योत्पादनांबद्दल ग्राहकांना सोप्या, ठळक आणि सहज समजू शकेल अशा भाषेत इशारा देता येणं हा या प्रस्तावाचा मुख्य उद्देश असल्याचं प्राधिकरणानं आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. या अंतर्गत ग्राहकांना अशी खाद्योत्पादनं सहज ओळखता यावीत यासाठी गरजेनुसार हाय फॅट, हाय शुगर, हाय सॉल्ट किंवा हायली स्वीटनड बेव्हरेजेस असं ठळक शब्दांमध्ये दिसणारे इशारे या लेवलवर असतील असंही प्राधिकरणानं म्हटलं आहे. दरम्यान FSSAI एव्हरेस्ट आणि LG या कंपन्यांच्या कंपाऊंडेड हिंगावर बंदी आणली आहे. या संदर्भात मिळालेल्या एका तक्रारीनंतर प्राधिकरणानं सर्व प्रमुख कंपन्यांच्या हिंग उत्पादनांची प्रयोगशाळेत चाचणी केली. त्यात या दोन्ही कंपन्यांचे हिंग निकृष्ट दर्जाची आढळून आल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवलेली निकृष्ट दर्जाची उत्पादनं बाजारातून स्वतःहून परत घ्यावीत असा सल्ला देखील प्राधिकरणानं या कंपन्यांना दिला आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: राष्ट्रीय क्रीडा दिन काल विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. देशाचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. यानिमित्त तंदुरुस्ती, शिस्त, सांघिक आणि उत्कृष्ट कामगिरी या क्रीडा क्षेत्रातल्या मूल्यांना प्रोत्साहन दिलं जातं. नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद स्टेडियम परिसरातल्या मेजर ध्यानचंद यांच्या पुतळ्याला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. फिट इंडिया अभियानांतर्गत प्रत्येकानं दररोज किमान 1 तास क्रीडांगणावर घालवण्याचा संकल्प करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: आज नॅशनल स्पोर्ट्स डे के अवसर

0: एक घंटे खेल के मैदान में कार्यक्रम दिया है। मुझे खुशी है, मोदी जी के नेतृत्व में देश बदल रहा, देश आगे बढ़ रहा, नया भारत का निर्माण हो रहा। नया भारत के निर्माण में देश के युवा फिट हो, सोसाइटी स्वस्थ हो, तभी समृद्ध राष्ट्र बनेंगे। मोदी जी के समृद्ध राष्ट्र की कल्पना को चरितार्थ करने के लिए चलो हम सब लोग हर वीक एक घंटे खेल के मैदान में रहें और अपने स्वयं को फिट रखें।
1: नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातल्या क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीनं राष्ट्रीय क्रीडा दिनाचं औचित्य साधून मुला मुलींची 6 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली। लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या खेळाडूंनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। मुलांच्या गटात गंगाखेड इथला प्रतीक पवार यानं तर मुलींच्या गटात लातूर इथल्या पुष्पा राठोड हिनं प्रथम क्रमांक मिळवला। मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं कालपासून पुन्हा उपोषणाला सुरुवात केली। माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला आढळलेल्या कुणबी नोंदींनुसार प्रमाणपत्र देण्यात यावीत, रद्द केलेली प्रमाणपत्र पुन्हा वितरित करावीत, हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करावं, तसंच रद्द केलेली प्रमाणपत्र तातडीनं वितरित करावीत, सातारा आणि कोल्हापूर संस्थांच्या गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करावं, यासह अन्य मागण्या त्यांनी केल्या आहेत। अंतरवाली सराटी इथं मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत आंदोलन करण्यात येईल असा इशाराही जरांगे यांनी दिला। उपोषण स्थळी मराठा समाज बांधवांची मोठी गर्दी असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। दरम्यान इतर मागासवर्ग ओबीसींच्या आरक्षणाच्या संरक्षणाच्या लढाईसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी